खट करम करंता से भगत भले जन नानक जी जो भावे मेरे हर भगवंता तू आद पुरख अपरंपर करता जी तुद जीवड़ी अवर ना कोई तू जग जग एको सदा सदा तू एको जी तू नह चल करता सोई तुद आपे भावे सोई वरते जी तू आपे करह सोई तुद आपे सृष्ट सब उपाई जी तुद आपे सृज सब गोई जन

0: स्मात नाद विस्मात वेद विस्मात जीव विस्मात भेद विस्मात रूप विस्मात रंग विस्मात नाग फिर जंत विस्मात पौन विस्मात पानी विस्मात अग्नि खिड़े विडान विस्मात धरती विस्मात खाणी विस्मात सात लगे प्राण विस्मात संयोग विस्मात वियोग विस्मात भोग विस्मात भोग विस्मात सत्य विस्मात सारा विस्मात उजड़ विस्मात राह विस्मात नेड़ा विस्मात दूर विस्मात देखे हाजरा ਵੇਖ ਫਟਾਣ ਰਿਹਾ ਵਿਸਮਾਤ ਨਾਨਕ ਪੁੱਜਣ ਪੂਰੇ ਬਾਗ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ
1: ਕੁਦਰਤ ਦਿਸੈ ਕੁਦਰਤ ਸੁਣੀਐ ਕੁਦਰਤ ਵੋ ਸੁਸਾਰ ਕੁਦਰਤ ਵਾਤਾ ਲਿਆ